समस्ति स्वरूपे ब्रह्मंगी परमाथे समस्ति विबुद्धे कलंकं विनान्ये कलंकी स्वरूपे नमो राधेश्वरं परमरूपे नमो जो जुगेश्वरं परम सिद्धे नमो राधेश्वरं परम वृद्धे नमो शस्त्रपाणी नमो अस्त्रपाणी नमो परम गाता नमो लोकमाताय अपेक्षीय परमीय भोगीय भुगदे नमो जो जुगेश्वरं परम जुगते नमो देता नारायणे क्रूर कर्मे नमो प्रेत अप्रेत देवेशो धर्मे नमो रोहर्ता नमो नारूपे नमो साह नमो भूपे नमो दान दाने नमो मारमाने नमो रोग रोगे नमस्त निशनान नमो मंत्र मंत्रं नमो जन जंतरं नमो इष्टिष्टे नमो